नाही नाही तरी नाही नाही be out of town of card for a book or phone. 3 days.